सुग्रीवा हे साहस असले भूपती स तुझ मुळी न शोभले। रणनीती निपुण रामचंद्रानी किष्किंधापती सुग्रीवाची अशी कानउघाडणी केली। ते सर्वजण पर्वत शिखरावरून खाली उतरले। स्वरशास्त्राच्या अनुरोधानं योग्य समय पाहून त्यांनी युद्धाला प्रारंभ करण्याची आज्ञा दिली। भरती येत असलेल्या सागराप्रमाणे गर्जना करीत वानरसेना लंकेकडे झेपावू लागली। त्या प्रचंड ध्वनीच्या योगानं कोट पर्वत वेशी वन यासह सारी लंका हादरू लागली। आता युद्धाला तोंड फुटणार एवढ्यात राजधर्माचं स्मरण येऊन श्रीराम अंगदाला म्हणाले, जा झणिजा रावणास सांग अंगदा, जा झणिजा रावणास सांग अंगदा, शेवटचा करी विचार फिरून एकदा। नगर द्वारी राम उभा सिंधु लंघुनी, नगर द्वारी